हूँ जोगिंदर, हे काल जोगिंदर, तर राम र जोगिंदर, हे पानी ईमानदार प्रामिक जोगिंदर, हे मैं हूँ जोगिंदर।